0: दूरकु सुंदर पर्वत मळ खेतकु सुंदर धान प्रभात निगाडी हसाउथिबारे एत आम बळिदान
1: बळिदान आम जीवन पर।